नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ, शके 1948, 22 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

5 मिनिटं झाली आहेत. श्रोतेहो, ह्या मंगलसमयी प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात मादा देवकाते यांच्या भक्तिगीतानं. स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा आणि संगीत मधुकर पाठक यांचं.

मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली मधुकर जोशी यांची भक्तिगीत रचना ऐकूयात. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलात. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना.

प्रोफेसर प्रकाश यांची हिंदी भक्तिगीत रचना आपण ऐकलीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं वेद सेठी यांचं. श्रोतेहो मंगलप्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात विनायक मोहरील यांची देशभक्तीपर गीत रचना समूह स्वरात. संगीत आहे कणू घोष यांचं.

0: देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत समूह स्वरात श्रोते हो. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 होत आहेत.
1: अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषा ऐकण्याची. यानंतर 6:40 कृषीवाणी ह्या शेतीविषयक लघु कार्यक्रमात भट्टी खत तयार करण्याची पद्धत आणि फायदे याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 6:55 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम शेळी कारखानदारी याविषयी डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत. त्यानंतर भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 9:00. तत्पूर्वी 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. दर्पण हा हिंदी कार्यक्रम सकाळी 10:00. विषय आहे सकारात्मकता, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. सकाळी 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कव्वाली सकाळी 11:00. गीतबहार 11:30. वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 12 ते 1 आणि सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. युववाणी सायंकाळी

साडेपाच वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिल एक झाल सायंकाळी 6:10. सायंकाळी 6:30 नाचू कीर्तनाची रंगी या कार्यक्रमात मैत्री जीवांजे याविषयी शुभांगी चिंचाळकर यांचं कीर्तन. वृत्तविषय सायंकाळी 7:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. घरशिवार हा शेतीविषयक कार्यक्रम सायंकाळी 7:30. रात्री 7:15 लोकरंग या कार्यक्रमात महादेव अंबादास कसबे आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि रात्री 10:00 बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम. तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 होत आहेत.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कृषीवाणी. हा शेतीविषयक लघु कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात भट्टी खत तयार करण्याची पद्धत आणि फायदे. याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, शेतकरी बांधव खत तर देतात, परंतु त्याची उपयुक्तता 100% होत नाही. आपण युरिया देतो, डीएपी देतो, पोटॅश देतो, अशी अनेक रासायनिक खतं आपण वापरतो, परंतु त्याचा संपूर्ण फायदा मिळत नाही असं अनेकदा ऐकतो. काही वेळा खत मातीमध्ये अडकतं, काही वेळा पाण्याबरोबर वाहून जातं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला खर्च तर होतोय आणि तो दिवसागणिक वाढत जातोय. म्हणूनच आज आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत जी तुम्ही घरच्या घरी करू शकता, ती म्हणजे भट्टी खत. आता भट्टी खत म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं असल्यास, आपण जे रासायनिक खत वापरतो ते लगेच पिकांना मिळत नाही, त्यात कडकपणा असतो, ते पटकन विरघळत नाही आणि त्याचा हवा तसा उपयोग होताना दिसत नाही. पण जेव्हा आपण हेच खत जुनं शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळतो आणि काही दिवस बंद ठेवतो, तेव्हा त्या शेणखतातील सूक्ष्म जीवाणू जे काम करायला सुरुवात करतात, ते महत्त्वाचं काम म्हणजे हे जीवाणू त्या खताला मऊ करतात आणि ते पिकांना मिळेल अशा अवस्थेत आणतात. यालाच आपण भट्टी खत म्हणतो. आता भट्टी खत बनवायचं कसं ते पाहू. सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम जुनं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या, त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार युरिया, डीएपी, पोटॅश मिसळा. आता त्याचं एक द्रावण तयार करावं लागेल आणि द्रावण करताना काय काय घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ताक, गूळ, वेस्ट डिकंपोजर, एनपीके जीवाणू हे सगळं पाण्यात मिसळून घ्यायचं. हे द्रावण त्या खतावर शिंपडायचं किंवा फवारणी.

करा, सर्व मिश्रण नीट एकजीव करा. आता हे सगळं एका प्लास्टिकच्या पन्नीमध्ये घट्ट बंद करा, त्यात हवा जाऊ देऊ नका आणि 7 ते 10 दिवसासाठी तसंच सोडून द्या. या काळात आतमध्ये भट्टीसारखी प्रक्रिया चालते, म्हणूनच याला भट्टी खत म्हणतात. आता 7-8 दिवसांनी काय होतं तर खत मऊ आणि भुसभुशीत होतं, त्याला थोडा वेगळा वास येतो पण सडलेला नसतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पिकांना लगेच उपयोगी पडतं. याचा वापर करताना काळजी घ्यायची ती अशी की पेरणीपूर्वी जमिनीत तुम्ही ते मिसळू शकता किंवा पिकांच्या वाढीच्या टप्प्यात देऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खत दिल्यानंतर लगेच पाणी दिलं तर त्याचा फायदा जास्त होतो. याचे फायदे अनेक आहेत. एकतर रासायनिक खतं 30 ते 50% कमी लागतात, आपला खर्च हा 40% कमी होतो, उत्पादन 20 ते 30% वाढू शकतं, मातीची सुपीकता सुधारते, मातीतील जीवाणू वाढतात, पिकं अधिक निरोगी होतात. फक्त एक काम करा की शेणखत जुनं आणि कुजलेलंच वापरा. मिश्रण करताना पाणी जास्त टाकू नका, तर मिश्रण ओलसर ठेवा, भिजवून ठेवू नका, आणि मिश्रण पूर्णपणे बंद ठेवा, हवा बंद. 7 ते 10 दिवसात हे खत तुमच्या वापरासाठी तयार झालेलं असेल.

भट्टी खत तयार करण्याची पद्धत आणि फायदे याविषयी जी माहिती आत्ताच आपण ऐकलीत, संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. श्रोते हो, याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम शेळी कारखानदारी याविषयी डॉक्टर वसंत मुंडे यांची प्रायोजित मुलाखत प्रसारित होईल आज सकाळी 7:40, तेव्हा ऐकायला विसरू नकात. प्रायोजित कार्यक्रम शेळी कारखानदारी याविषयी डॉक्टर वसंत मुंडे यांची प्रायोजित मुलाखत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखमा खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो,

0: हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्याध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलं आहे का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी माहिती ऐकलीत. तज्ज्ञ होते डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. उद्याच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो.

0: याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हती. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात बायकोचा भाऊ या चित्रपटातील पी सावळाराम यांच्या गीतानं. स्वर लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आणि संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

ग दि माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. तर आशा भोसले यांच्या स्वरात संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट होता मुंबईचा जावई.

देवता या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शरद निफाडकर यांचं हे गीत होतं. स्वर होता अनुराधा पोडवाल आणि परेश पेवेकर यांचा, आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 नी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रस मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून व्यापार केंद्र सुरू करणार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथले बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी संयम राखावा. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आणि पुढील 36 तासांसाठी विदर्भातल्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट. मराठवाड्यात परभणी इथं 44° सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदिदेस यांनी यावेळी बोलताना भारतीय उद्योगांना फक्त युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून

सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी केली. दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान दक्षिण कोरियासोबतही राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागानं काल 3 सामंजस्य करार केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दक्षिण कोरियासोबतची भागीदारी राज्यातल्या तरुणांसाठी जागतिक संधी निर्माण करेल. प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण प्रणालींच्या माध्यमातून भारताची कुशल मनुष्यबळ शक्ती मजबूत करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा, तसंच कृषी कर्जासाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना बँकांना केल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचं सावट असून हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे संकट लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यात बियाणे तसंच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नियोजन विभागाकडून यासंदर्भातला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. अशा प्रवासानंतर 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळली तर वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह अनेकांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत ही शपथ घेण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: उद्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
1: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं काल ताब्यात घेतलं. शिरुरे यांना आपल्या मुलीसाठी नीटचा प्रश्नपत्रिका संच खरेदी केल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयनं त्याच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुणे इथं बोलावलं होतं. चौकशीअंती त्याला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान आरसीसी कोचिंग केंद्राच्या वतीनं काल लातूर इथल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली. संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी क्लास प्रशासनाकडून शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी संयम राखावा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. सामाजिक माध्यमावरील चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहा.

जिल्ह्यात सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा 30% अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यातही पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा असून नियमितपणे पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

0: नमूद केलं. पहिल्या टप्प्यात 30 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुढील काळात आणखी 500 महिलांना प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. पावसाळ्यात शहरातल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक विभागानं घ्यावी, कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तेलंगणा राज्यातल्या पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला असून सीमावर्ती तालुक्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुतखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक तालुक्यातल्या शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. काल या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 44 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 41, बीड 40.4 तर धाराशिव इथं 39.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पुढच्या 36 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रस मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून व्यापार केंद्र सुरू करणार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर इथले बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:21 होत आहेत.

श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 वाजता घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये ड्रॅगन फ्रूट लागवड आणि व्यवस्थापन याविषयी धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी शर्मिला प्रवीण मुंडे यांची पल्लवी निवाणीकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. सोबतच आरोग्य सल्ला या कार्यक्रमात उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी भाग 4. तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोविंद पाकले आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या शनिवार दिनांक 23 मे 2026 हवामान अंदाज. तेव्हा ऐकायला विसरू नका, घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आज सायंकाळी 7:30 वाजता.

0: चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.
3: किडनी स्टोन, मुतखडा, इरट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
5: श्रोतो, आज सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम शेळी कारखानदारी याविषयी डॉक्टर वसंत मुंडे यांची प्रायोजित मुलाखत प्रसारित होईल आज सकाळी 7:40. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे. तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात. हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव, की इतकं अंतर पडलेलं आहे. आता

0: दोन नाही तर तीनच माणसं त्या घरात राहिलेली आहेत.
1: बरोबर.
0: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह आहेत, इतके ॲक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा, तुलना सुरू होते मुलांच्या मध्ये, मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालेलं की हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. शोधावी लागते खरी माहिती कुठली, म्हणजे कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं, विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी ती ॲज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिस इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं तरी नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळ्या ॲपचा वापर जे लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो. आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे. कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो. अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
1: काढण्यासाठी.
0: आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले त्या गेमिंगच्या भांडकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. आता ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्ट फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर. ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला, त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपली फोटो गॅलरी वेगळी असावी,

0: त्यासाठी वेगळा आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवावेत, पण तू सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईल वरचा फोटो बघून आपण ती ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो फेसबुक अकाउंट असतो ते ओपन असतो, आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूव्हीज आवडतात का, फायटिंगच्या मूव्ही आवडतात, तर खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूव्ही बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का. तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोटे आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक सर्वांनी समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो, मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझ्या, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हेगार

0: ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे, FM 101.3 MHz. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकताय. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम शेळी कारखानदारी, याविषयी डॉक्टर वसंत मुंडे यांची प्रायोजित मुलाखत.
2: प्रसारित करीत आहोत शेळी कारखानदारी याविषयी उस्मानाबादी शेळीचे जनक तथा उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसचे संस्थापक डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस, पोलीस मुख्यालयासमोर आनंदनगर धाराशिव.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांनो. पशुपालकांनो, उस्मानाबादी शेळी ब्रीड हे आता आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु उस्मानाबादी शेळीचं ब्रीड हे जागतिक स्तरावर नेण्यामध्ये, राष्ट्रपती पदक मिळवून देण्यामध्ये आणि उस्मानाबादी शेळीचं देशभर ज्यांनी क्रांतिकारी रोजगार निर्मितीचं पाऊल टाकलेलं आहे, नवीन अनेक तरुणांना शेळी पालनातून उभा केलेला आहे, असे ग्रामीण अर्थक्रांतीचे शिल्पकार उस्मानाबादी शेळीचे जनक डॉक्टर वसंतराव मुंडे हे नाव आता महाराष्ट्राला परिचित झालेला आहे. त्यांनी OGMS अर्थात उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस हे सेवानिवृत्तीनंतर स्वतःची एक एजन्सी सुरू केली. शिवाय उस्मानाबादी शेळी गटाचे ते प्रमुख आहेत. याशिवाय महाराष्ट्र शेळी उत्पादक संघाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. याशिवाय ISSGPO ही जी केंद्र सरकारची एक संस्था असते तिचे लाईफ मेंबर देखील आहेत. अशाच उस्मानाबादी शेळीचे जनक असलेल्या डॉक्टर वसंतराव मुंडे यांच्याशी आज आपण शेळी पालन, शेळी मार्केटिंग आणि त्यांच्या शेळीच्या जागतिक स्तरावरच्या मार्केटिंग संदर्भात काय कल्पना आहेत आणि यातून आपल्याला रोजगार कसा मिळू शकेल, शेळी पालनचं महत्व आजच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर वसंतराव मुंडे साहेब, नमस्कार.
4: नमस्कार.
3: आता मला सुरुवातीला सांगा की उस्मानाबादी शेळी ब्रीडच्या संदर्भात तुमच्या नवीन तरुणांना रोजगार निर्मिती संदर्भाच्या काय कल्पना आहेत?
4: महात्मा गांधीजी एक शेळी स्वतः पाळत असेल आणि तिला ते गरीबाची गाय म्हणत असेल. त्यांनी त्यांच्या चरित्र मध्ये असं लिहून ठेवलं आहे की ग्रामीण भागाचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर शेळी पालनाशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि त्यामुळं खेड्याकडे चला ही त्यांची हक होती. पण वेळ आता ग्रामीण भागाकडे परत जाण्याची वेळ आली आणि शेळी त्यासाठी एक उत्तम मीडियम आहे. आणि ह्या मीडियमचा, ह्या वस्तूचा बेरोजगार तरुणांनी जर फायदा घेतला तर ग्रामीण भागामध्ये ह्या शेळीमुळे त्यांना प्रचंड रोजगार निर्मिती होऊ शकते.
3: ते सांगा कशी?
4: आपल्या यासाठी क्रांती करायची. म्हणजे ज्या घरात शेळी त्याच्या घरामध्ये आत्महत्याच होत नाही. आर्थिक दृष्ट्या हे काय आहे, ATM आहे. या शेळीमुळं तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसा मिळू शकतो, पाहिजे तेव्हा दूध मिळू शकतं. म्हणजे शेळी हे डबल ATM आहे. ऑल टाइम मिल्क म्हणजे दूध. रात्री 12 शेळीला मला शेळी शेळी दूध देत, शेळी दूध देते. आणि शेळीचं दूध खरंच उपकारक आहे. गाई म्हशीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधाला

0: आरोग्यदृष्ट्या खूप महत्व आहे.
1: आता डॉक्टर मुंडे साहेब मला सांगा की उस्मानाबादी गोट मार्केटिंगच्या वतीनं आता नवतरुणांसाठी काय आपण योजना आणली आहे?
0: आपण तरुणांना शेळीपालनाचं एकतर प्रशिक्षण देतो, त्याबरोबर त्यांना शासकीय योजनांची माहिती देतो, त्यांना शेळ्यांचा पुरवठा करतो आणि त्यांची शेळ्या पण मी खरेदी करतो. आणि हे आजच नाही करत, मी गेल्या 25 वर्षापासून करत आहे. कलकत्त्यापासून ते केरळापर्यंत शेळ्यांची विक्री केली मी.
1: जसं शेळी पालनाचे गट असतात, त्या शेळी पालनाच्या गटामधून काही तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध करून द्या. शेळी पालन करायचं असेल, त्यासाठी मार्केटिंग करायचं असेल, त्यासाठी प्रशिक्षण काय आरोग्याच्या विषयी शेळीचं असेल, हे तुम्ही कसं देता?
0: आपण सगळ्या काही इच्छुक लोक आहेत, दर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये 3 दिवस आपण शेळीपालनाचं ट्रेनिंग देतो आणि त्यामधून त्यांना त्या शेळी पालनासाठी आता उभं करतो. आता मार्केटिंग मध्ये ट्रेंड आपला असा आहे, बाजारमध्ये जर विक्री करायची झाली तर एक अर्धा घंटा त्याच्यामध्ये एकमेकाशी वाद करून घालीत बसावं लागते, तेव्हा त्या शेळीचा सौदा होतो. शेळी वजनावर विकावी हा ट्रेंड मी सुरू केला. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शेळी वजनावर विकणारा ट्रेंड मी सुरू केला आणि त्याचा फायदा असा झाला की व्यवहार हे मोठ्या प्रमाणात सहजासहज होऊ लागले. त्यामुळे काय झालं की व्यवहार होण्यासाठी फार सुलभता निर्माण झाली.
1: आता मला सांगा सर की जसं कुक्कुटपालन हा एक शेतकऱ्यांचा एक पूरक उद्योग आहे, तसं शेळी पालनाचा पूरक उद्योग कसा काय असू शकेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी?
0: ऍक्च्युअली बोलायचं झालं तर कसं आहे, शेळी हा फार महत्वाचा प्राणी आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. ग्रामीण भागातल्या मुलींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची हमखास कमी असते असं डॉक्टर म्हणतात. हिमोग्लोबिनची कमी दूर करण्यासाठी शेळीचं दूध हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये शेळी असावी असं माझं मत आहे. कारण शेळी ही कसं आहे, कुठल्या वयाचा माणूस सांभाळू शकतो आणि पाच छोटी धंदा आहे, खायला हिला कमी लागते, जागा कमी लागते, पाणी कमी लागतं आणि चारा देखील कमी लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा प्राणी छोट्या शेतकऱ्यांनी मोठ्या शेतकऱ्यांनी सांभाळायला काही हरकत नाही. ह्याला मार्केट प्रचंड आहे, शेतकऱ्यांमध्ये शेळीपालनाची प्रचंड आवड निर्माण झाली. परंतु ही आवड आपल्याला कुठल्या तरी कारखानदारी स्वरूपमध्ये प्रवर्तित करायची आहे.
1: कशी?
0: आता ही प्रवर्तित करण्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र यावं लागेल, विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये उतरावं लागेल. जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, विचार विनिमय करत नाहीत, जोपर्यंत त्याचे महोत्सव साजरे करत नाही, शेळी महोत्सव साजरा करत नाही, जोपर्यंत शेळीची मेळावे घेत नाही किंवा शेळी संबंधी आपण बैठक घेत नाही, शेळी उत्पादक संघ तयार करत नाही, तोपर्यंत आपलं हे अशक्य आहे. आणि त्यामुळे 19 साली विखे पाटील जशी साखर कारखाने सुरू केली, तशी आपल्याकडे शेळी कारखानदारी ही सुरू व्हायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलांना पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसायाचे मार्गदर्शन होणं अत्यंत जरुरी आहे. याशिवाय आपण शेळी कारखानदारी पुढे नेऊ शकणार नाही.
1: मला सांगा डॉक्टर वसंत मुंडे साहेब, तुमची कल्पना खूप छान आहे. आता उस्मानाबादी शेळीचं बोकड जर मार्केट म्हणून विचार केला तर त्याचं किलोमध्ये आणि एकंदरीत दरामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आजचे दर काय आहेत बोकडाचे, मटणाचे, आणि टनामध्ये त्याचा ऍव्हरेज काय आहे, आणि असं उत्पादन कृषी क्षेत्रात कुठलं आहे की यासारखं नाहीच?
0: शेतीमध्ये ऊस 3000 रुपये टन आहे, म्हणजे 3 रुपये किलो आहे. बोकडाचं मटण 800 रुपये किलो आहे, म्हणजे 8 लाख रुपये टन आहे. म्हणजे कोणता शेतीमधला कोणता आयटम असा आहे जो 8 लाख रुपये टनाचा आहे? आणि त्यामुळे तुम्ही जर 10 शेळ्या पाळल्या तर तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं आणि जोडधंदा आहे. आणि शेळीचं असं वैशिष्ट्य असं की शेळीचा कुठलाच पार्ट वाया जात नाही. शेळीचं खत आणि लेंडी खत हे तर शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे, एकदा शेतात पडले की 5 वर्ष बिनधास्त राहायचं.
1: आता शेळी कारखानदारी हा जो शब्द तुम्ही वापरला आहे, हा शेळी कारखानदारी उभारण्यासाठी आपला काय स्वतःचा पुढाकार असेल आणि तुम्ही कसं मार्गदर्शन कराल आमच्या तरुणांना?
0: शेळी कारखानदारीसाठी मी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, बेरोजगारांना आणि जे कोणी करते आहेत शेतीमध्ये, ह्या सगळ्या तरुणांना मी आवाहन करतो की बाबा आपण एकत्र येऊया आणि तुम्ही जिथं असाल तिथून मला तुम्ही तुमचा फोन नंबर द्या, तुमचे नाव पत्ता द्या, आपण एकत्र कुठेतरी जमूया आणि ह्या शेळी कारखानदारीसाठी सरकारकडे आपण कारखानदारी स्वरूपामध्ये उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, शासनाला सांगूया, सहकार खात्याला सांगूया आणि सहकारामधून आपला उद्धार करून घेऊया. कारण ह्या शेळी पालनामधून आपण महाराष्ट्रामध्ये लाखो तरुणांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो. तर ह्या तरुणांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही खेड्याकडे या, शेळी पालन करा, शेळी पालनामधून तुम्हाला खूप मोठी प्रगती करता येईल. शेळी पालनासारखं दुसरं एक चॅलेंजिंग फील्ड दुसरं नाही. उसाला लिमिट आहे, उसाला पाण्याची मर्यादा आहे, शेळीला पाणी कमी लागते आणि शेळीला चारा कमी लागतो. त्यामुळे शेळी पालन हे आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान उभं आहे. आणि शेळीचं मटण हे जे आहे ते रेडी टू इट, म्हणजे प्रत्यक्ष आपण जे त्याचं वाळवून तयार केलं जे पॅकेज आहे ते आपण अगदी रेडी टू इट, म्हणजे गरम पाण्यात टाकलं की ते खाण्यासारखं व्हावं अशा पद्धतीने आपण त्याचं ते पॅकिंग मध्ये पुरवठा करूया. जसं दुधाची पिशवी आपल्या दारात येऊन पडते सकाळी सकाळी, पेपर वर्तमानपत्र जसं येऊन पडतं तसं ते मटणाचं पॅकेट आपल्या दारात येऊन पडलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्याची प्रगती करायची आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकटा माणूस काय करणार आहे, एक अकेला थक जायगा तर सबने मिलकर हात बढाना.
1: निश्चित सर, शेळी कारखानदारीची कल्पना आपण आमच्या श्रोत्यांना किंवा पशुपालकांना खूप छान मांडलेली आहे. समजा आमच्या तरुण शेतकरी बांधवांना, तरुण मुलांना, शेळी पालकांना जर आपलं काही मार्गदर्शन हवं असेल आणि शेळी कारखानदारी संघाचं सभासद व्हायचं असेल तर काय प्रोसिजर आहे आणि काय मार्गदर्शन कराल तुम्ही?
0: शेळी उत्पादक संघाचं सभासद होण्यासाठी

0: शुल्क आहे, याला काही पैसे लागत नाहीत. फक्त तुम्ही तुमचं नाव, संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर जर दिला तर आम्ही रजिस्टर मध्ये तुमची नोंद करू आणि जेव्हा गरज पडेल तुम्हाला मीटिंगला आम्ही बोलू किंवा मेळाव्यासाठी बोलू आणि त्या मेळाव्यामधून आपण सगळे एकत्र येऊन पुढची वाटचाल करूया, पुढची दिशा ठरवूया. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एकत्र येणं महत्वाचं आहे.
1: एकत्र येण्यासाठी किंवा आपल्याशी संपर्क सांगण्यासाठी आपला पत्ता आणि मोबाईल नंबर आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: माझं ऑफिस पोलीस मुख्यालयासमोर धाराशिवला आहे आणि या ठिकाणी उस्मान शिळेच्या संदर्भामध्ये ऑफिसमध्ये फक्त आम्ही शिळेपणाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्याला देऊ शकतो. तुमच्या बँकेच्या काही स्कीम साठी आम्ही मदत करू शकतो, कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. जेवढं आम्हाला म्हणजे कायदेशीरित्या तुम्हाला मदत करेल तेवढं आम्ही करू शकतो आणि तुम्हाला शेळ्यांचा देखील पुरवठा करू शकतो आणि तुमच्या शेळ्या देखील आम्ही खरेदी करतो. ते असे म्हणजे सर्वांगीण विकासाचं हे साधन आहे. त्यासाठी माझा नंबर आहे, माझं नाव आहे डॉक्टर वसंत मुंडे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9942 56 53 65. पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव डॉक्टर वसंत मुंडे, माझा मोबाईल नंबर आहे 9942 56 53 65.
1: श्रोतो, डॉक्टर वसंत मुंडे साहेबांशी शेळी कारखानदारी किंवा शेळी संघाचा जर आपला सभासद व्हायचा असेल आणि उस्मानाबादी शेळी मार्केटिंग संदर्भात, पालन संदर्भात काही त्यांना मार्गदर्शन हवा असेल तर निश्चित आपण डॉक्टर मुंडे साहेबांशी संपर्क साधू शकता आणि त्यांचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा नोंद करून घ्या आपण. डॉक्टर वसंत मुंडे यांचा मोबाईल नंबर आहे 9942 56 53 65. तेव्हा श्रोते हो, आपण निश्चित डॉक्टर वसंत मुंडे साहेबांशी आपण संपर्क करू शकता. तेव्हा डॉक्टर वसंत मुंडे साहेब, आपण शेळी कारखानदारी या संदर्भात उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसच्या मार्फत जी काही तुम्ही नवीन सेवा सुरू करणार आहात, नवीन संघ स्थापन करणार आहात, तर हा संघ निश्चित यशस्वीरित्या उभा राहील आणि अधिकाधिक तरुण शेतकरी पशुपालक आपल्याशी संपर्क करतील अशी आशा करूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आपण शेळी कारखानदारी याविषयी उस्मानाबादी शेळीचे जनक तथा धाराशिवतील उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसचे संस्थापक डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस पोलीस मुख्यालयासमोर आनंदनगर धाराशिव.
3: प्रायोजित कार्यक्रम शेळी कारखानदारी याविषयी डॉक्टर वसंत मुंडे यांची प्रायोजित मुलाखत आताच आपण ऐकली.
4: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील ना घ देशपांडे यांची गीतरचना, संगीत आहे राम फाटक यांचं.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, हिड ट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.

सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतोत्तर राम फाटक यांचा आणि स्वर होता सुधीर फडके यांचा. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

अनुराधा पोडवाल आणि विपिन सचदेव यांच्या स्वरातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांचं बेटा या चित्रपटासाठी.

उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट होता मृत्यूदंड. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात तेरा मेरा साथ रहे या चित्रपटातील गीत.

0: समीर यांची गीतरचना आपण ऐकली. उदित नारायण यांच्या स्वरात संगीत होतं आनंदराज आनंद यांचं आणि चित्रपट होता तेरा मेरा साथ रहे. श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळचे 8:30 प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं.

0: अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी रेल्वेगाड्या रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं RG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे मिहिर जाधव अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे सर्व गिरीप्रेमींचे हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात CRPFच्या 40 जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे $5,00,000 खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड

0: ॲस्ट्रॉनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली हरियाणा पंजाब बिहार राजस्थान तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.
2: पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड. दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
2: NBA मानांकन प्राप्त. MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
3: संपर्क 83-798-64-555.
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील संदीप खरे यांची गीतरचना. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

महेश घाटपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं आणि स्वर होता स्वप्नील बांदोडकर यांचा. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात। आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले। सकाळचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत दर्पण हा हिंदी कार्यक्रम। आजचा विषय आहे सकारात्मकता। संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं।

0: दर्पण हा हिंदी कार्यक्रम श्रोते आत्ताच आपण ऐकला. आजचा विषय होता सकारात्मकता. संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: चाटला यांचे नवीन शोरूम

श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. सकाळची 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात बिनकामाचा नवरा या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांच्या गीतानं. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा आणि संगीत आहे राजेंद्र विनय यांचं.

झटला का माझा नखनीचा गा माझा।

0: लाजो नको।
1: दादा कोंडके यांची गीतरचना आपण ऐकलीत, संगीत होतं राम कदम यांचं आणि स्वर होता जयवंत कुलकर्णी यांचा, एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी। गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील गीत।

उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट होता ज्योतिबाचा नवस.

जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली, त्यात अनुपमा देशपांडे आणि सुदेश भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता बंधन. गीतांजली कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चंबू गबाळे या चित्रपटातील गीत.

मला शिकवाना इंग्लिश।

0: B
1: B
0: C D

ज्योत्स्ना हर्डीकर आणि विनय मांडके यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकरांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता चंबू कबाळी.

अपर्णा मयेकर, अनुपमा देशपांडे आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट होता चंगू मंगू. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कव्वाली हा कार्यक्रम.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात नुसरत फतेह अली खान यांनी स्वरबद्ध केलेली कव्वाली.

आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।

श्रोतेहो, याबरोबरच कव्वाली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

अभिजीत आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत आपण ऐकलंच. संगीत होतं अन्नू मलिक यांचं आणि चित्रपट होता बादशाह. कार्यक्रमात यानंतर बिच्चू या चित्रपटातील गीत ऐकूयात.

लकी अली आणि आशा भोसले यांच्या स्वरातील गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं आणि चित्रपट होता चुपके से. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात डॉन या चित्रपटातील गीत.

उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील मजरूह सुलतानपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं. श्रोते हो, याबरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.

0: हल्का फुल्का, हल्का फुल्का।
1: आई ग, खूप दुखतंय ग, जरा हळू लाव ना औषध। हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतंय।
0: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे। आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
2: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
3: काही नाही का आजी, तिला सवयच नसती धडपडायची बघ।
1: ए तू चुप रे, मने सवयच आहे धडपडायची। अगं आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते।
2: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय, तुझ्या दादुड्याचं काम चक्क तू केलंस?
1: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना। एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम। आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी, कशाला उठायचं एवढ्या लवकर?
3: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला। रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे। तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच।
1: आजी बघ ना गं कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतंय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना।
0: ए राहुल, गप्प बस बघू तू।
2: अग पण रिया, झालंय काय, गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
1: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं, मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला, तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला ग।
0: अग औषध लावू दे ना मला आधी तू।
1: अग आजी खूप दुखतंय ग।
3: पण रिया, पायरी सुटली कशी, नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे।
0: वा वा वा वा, लगेच सुतावर उसर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल। चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच।
3: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई।
2: अग रश्मी, तो म्हणतोय तर एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे।
1: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी, डोळ्याचं काय काढलं मध्येच। आई ग खूप दुखतंय ग।
2: अग रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय।
0: हो ना,
2: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून।
3: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ।
2: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
3: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना।
0: हो।
3: हा मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
0: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत।
3: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या।
1: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी।
0: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी।
1: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना। तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये, मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून।
0: छान,
1: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ।
3: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा।
2: अग भाई असं झालं तर, तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये। तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस।
0: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या।
3: नऊ कसले, दहा पण आले असतील।
2: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत।
3: अग आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये का?
0: अगं बाई, मग
3: आणि विचारलं तर म्हणते कशी माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी।
2: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या।
0: हा अहो आई, किती खर्च आला हो?
2: काय काहीतरी 60,000 आला म्हणे।
0: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल।
2: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता। तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000-1,000 रुपये भरावे लागले।
0: असं कसं काय झालं?

0: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
1: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये का.
0: अगं बाई,
1: आणि विचारलं तर म्हणते कसे माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
0: अरे मोती बिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
2: अहो आई, किती खर्च आला?
0: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
2: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
0: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
2: असं कसं काय झालं बरं?
1: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
0: म्हणजे काय रे राहुल?
1: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला

0: मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
1: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
0: नाही, कसं आहे ना, काही आजारांसाठी काही काळ थांबावं लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं, किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत. मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
1: हा बरोबर.
0: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. तर मग ते आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा.
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बरं बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
1: बरं.
2: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
1: तसंच काही सर.
3: अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिलं पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
1: हो ना आई. आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
2: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
1: आहे की यांच्या कंपनीचा पण आपला आपला असलेलं काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीचे विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो. म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
3: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
3: हा
0: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
3: खरंय रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
3: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
2: ए आजी, पुष्पा आजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हंटल की घाबरत होती ती.
3: हो मग.
2: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याचं तर फारच टेन्शन तिला.
3: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
2: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
3: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती, एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देतं का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं. पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
1: अच्छा.
3: अगं पण एक गंमत झाली बरं का.
1: कसली गंमत?
3: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना दोन दोन पेशंट असतात तसं.
1: अच्छा.
3: हा तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई.
2: अय्या म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
1: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
3: खरंय ग.
0: अगं आजी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
3: नाही रे.
0: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
3: म्हणजे
0: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
3: हा हा.
0: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
3: अगो बाई असं पण काही असते काय.
0: हो
3: बर.
0: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहत ना.
3: हो
2: दादुड्या तुला बरीच माहिती दिसतीये.
0: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा. तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
0: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी

0: गोष्टी कळतात.
1: अच्छा.
0: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालाच ना चांगला.
2: अरे राहुल, पण तुझं बरं आहे बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील, हो ना रे?
0: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोऱ्या असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
1: कधी कधी आठवड्यातून
0: तेवढं चालतं का? पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
1: आणि मित्रांसोबत वाढदिवसाना पार्टी करताना बाकी नाही खात.
2: आता हा बाहेर काय करतो?
0: तेवढं चालतं का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करता येत ना. तेवढं कसं आहे की राग नको यायला कोणाला पार्टीला गेल्यावर थोडस खाणं. तर पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
0: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटल मध्ये जायची काय गरज आहे ना मला? मग मी कशाला काढायचं उगच तो विमा?
2: बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही, असं का म्हणतोस रे?
0: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हा तर तेव्हा बघू.
3: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय, माझा पण पाय खूप दुखतोय.
0: मग बघ, पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे, मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा, तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
0: आठवते आठवते.
2: पण मी काय म्हणते राहुल,
0: काय
2: कुठलीही गोष्ट काय सांगून होत नसते रे.
0: ते पण आहे म्हणा.
2: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
1: नाही,
2: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं असतं.
0: मी रोज करतच होतो ना.
2: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
0: नाही गेला असता. अगं आजी, त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
0: ते
1: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
2: बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
0: नाही?
1: आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
2: पटलं रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
0: बरोबर आहे, तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
3: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
0: ए रिया शांत बस.
3: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
1: ए राहुल,
3: किती दुखतोय माझा पाय बघ बर, भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय, माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी, आधी दुखतोय खूप.
1: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना, थांब तू, तू हलू नको बर.
2: अगं रश्मी, तिच्या काय मागे लागली, जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
1: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
2: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यात ना पटकन.
1: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी,
2: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी, आधीच एवढी गरमी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
0: अगरिया कसे माहिती का, लोहे को काटता है लोहा.
2: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी या.
0: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर की एकदम असा गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
1: हो, तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल. हा, तिचा पाय लवकर बरा होईल.

0: पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
1: आता मला कशासाठी चटके बरं, मी काय केलं तेव्हा?
0: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल, आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
2: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे आळत व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
0: मग
1: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करेसो आज कर,
2: आज करेसो अब,
3: पल में परले होएगी
4: फेर करेगा कब.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलक.
0: हलकं फुलक, हलकं फुलक.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

मैत्रिणीनं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणींनो आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला

0: सामोरं जातोय या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते. मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो. तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट. याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू. यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंसं वाफवूनही घेऊ शकतो. मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं. आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. मैत्रिणींनो, आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात. तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं. आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो. मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनंच मी पण वरती आली आहे, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं.
0: अगदी छान. अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलेत. तर त्यामुळं माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई. आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं. आईनंतर ताईला पण. आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं.
0: अच्छा.
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले. त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे टिकून आई आणि ते सगळं शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमके कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: ताई, मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना आपण मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिम्मत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
0: आणि तर ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव म्हण की असर म्हण महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे

0: आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे, तर त्या खरोखर मनातून घाबरतात. पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये. म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आत्ता आपण जे पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. तर अनिता ताई, घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतो?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठंतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं, म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज, म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादं जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघतं.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठंतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा, खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग अनिताताई, मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो. तिच्या घरी तिच्या आईवडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल, काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाच्या 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतात. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल, आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधनं होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ते आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेर जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात. जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर त्या अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर.
0: नाही मिळत त्याचा तिच्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ते काही ते चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला.

0: तिला वाईट बोललं जातं. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
1: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम. आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाही आहेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन कर, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते.
0: तिला सगळं
1: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवतात तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
0: कठीण होऊन जातं. आणि ते ताई, जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत, या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
1: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळं कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं. कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तशाही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं. तिला कुठं म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला. सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
0: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का? त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
1: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणेन की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण, पोलीस स्टेशनची पायरी म्हण, ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो. तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथं जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाही, सहन करतात.
0: मग आणि ते ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतायत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
1: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते. ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
0: बरं.
1: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं शेतकरी असेल तर, फवारणी करणं आहे, नांगरट करणं आहे, समज हे जे जड कामं आहेत ह्या जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे महिला
0: लांछन लावलं
1: जातं की हे असो का मग ते

0: मोती म्हणते नको मॅडम, याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. पण घाबरतात. शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई, जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत, महिलांसोबत काम करताय, तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं, असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही, सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतात काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी अगदी.
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे, म्हणजे तिचा, म्हणजे ती नवऱ्यावर असू दे, मुलावर असू दे, किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावं लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी, माहेरच्या म्हणजे 4 पैसे जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण, ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई, तुम्ही एवढं सगळं करतायत, महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं, इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं, म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना का ती स्वतःसाठी विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आदर असो तो मिळत नाही वेळेवर, मग अशा महिलांनी काय करायचं, कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे, पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या तर
0: याच्यामध्ये मॅडम, जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत, जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता, तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी असे सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवतच असते. आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
1: कुठलेही किंतू परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथेही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे तुम्हाला काय

0: आणि ताई तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्त्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
1: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्त्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा तिच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
0: अगदी अगदी.
1: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालनपोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
0: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
1: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
0: अगदी
1: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
0: अगदी अगदी. आणि तर ताई तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तर खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
1: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझं संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट. म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेर यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही.
0: बापरे.
1: आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुला अधिकारी अशी गोष्ट होती तिची. म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीण अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं वय त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं आणि हॉटेल होतं ना हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
0: बापरे.
1: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं आणि तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहीत नाही मार लागला पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी म्हणजे नाही ठेवणार हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जात आले यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं कारण मला वाटायचं की मी घरी जाऊनही काहीच होणार नाही.

0: माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमात मला जेव्हा भेटली, आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झालेत, ही काय करू शकते. पण सगळ्यात चुणचुणीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी, आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना, तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं, आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली, तेव्हा ती जेव्हा घडवती ना, इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिता ताई, हे वर्ष काम करतात, या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही, त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते, जेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई, तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला, की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई, जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई, तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं, आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्हीच समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे त्यांनी स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात, आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं कुठं पोहोचणार आहे.

0: पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल, तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी, खूप छान. अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करता आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळमध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे, तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: शो केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: इस कार्यक्रम से इजाजत सुनते रहिए देश की सुरीली धड़कन विविध भारती.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री

अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI ने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री Dr. H. जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची

ची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिलं 33 KV उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती ग्राहक तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026

साठी जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद इथं विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8 बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विकास धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी एस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशननगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणीदरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. आकाशवाणी मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनवली.

मानत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो

0: प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो कितने साल हो गए इसको चलाते हुए?
2: दीदी ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं दीदी. इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
1: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है?
2: दीदी हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
1: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ जो लाइना आपके लिए, हम वो नहीं जो मतलब से याद किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से प्यार किया करते हैं. दीदी आपका पैगाम आए ना, हम आपको दिल से याद किया करते हैं. दीदी
1: बहुत बहुत धन्यवाद, आपने इतनी अच्छी प्यारी सी लाइन कही और हम भी आप सभी को दिल से याद करते हैं. तो अब आप बताइए कि कौन सा गाना आप सुनना चाहती हैं?
2: दीदी फिल्म का नाम रहेगा जान और गाने के बोल हैं. तेरे सीने में मेरा दिल धड़की, मेरे सीने में तेरा दिल जान ओ मेरी जान.
1: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना.

श्रोते हो, विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक बार मुस्कुरा दो या चित्रपटासाठी ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं रोहन रिझवी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये.

महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर संगीतबद्ध केलेलं चित्रपट होता गीत गीतगुंजन. या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया दो रास्ते या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत.

श्रोते हो, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. गीतगुंजन या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया इज्जत या चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं.

कुदरत छुपा सकता नहीं। कितनी दिलकश

गीतगुंजन या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात कन्यादान या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते शंकर जयकिशन. याबरोबरच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

नगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत, आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फोवाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी

इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी

एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी ए आर रेहमान सोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

वा, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येते. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड.

FM 103.3 मेगाहर्ट्ज वरानी प्रसार भारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सायंकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोतेहो, जाणून घेऊयात आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयींची रूपरेषा.

या रूपरेषेतून लगेचच म्हणजे सायंकाळी 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम प्रसारित करू. सायंकाळी 6:30 नाचू कीर्तनाची रंगी या कार्यक्रमामध्ये मैत्र जीवाचे याविषयी शुभांगी चिंचाळकर यांचं कीर्तन आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 घरशिवार हा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये ड्रॅगन फ्रूट लागवड व्यवस्थापन याविषयी धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी शर्मिला प्रवीण मुंडे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यानंतर आरोग्य सल्ला या अंतर्गत उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी, आपल्या आरोग्याची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत गोविंद पाकले. आणि उद्याचा हवामान अंदाज संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 7:15 लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये महादेव अंबादास कसबे आणि सहकार्यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते आता जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. उद्या सकाळी 5:50 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल.

सकाळी 6:05 मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सकाळी 6:40 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ज्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ठीक सकाळी 7:25 सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रमाचा आनंद घ्याल. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:15. सकाळी 9 ते 10 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, सकाळी 10 वाजता मिश्र संगीत हा कार्यक्रम, 10:30 वाजता गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 11 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव आणि त्यानंतर मिश्र भैरव आपण ऐकू शकाल. 11:30 वाजता गीतबहार या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि 12:45 निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान दुपारी 1:40 रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेमध्ये ठीक 5 वाजता एक ही फिल्मचे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये उद्याचा चित्रपट आहे यादव की बारात. संकलन निवेदन आहे श्वेता माळी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. सायंकाळी 5:30 युवा आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 5:05. 6:10 मिश्र संगीत हा कार्यक्रम, 6:30 घेभरारी हा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वने आम्ही प्रसारित करू. 8:15 लोकरंग

लोकसंगीताचा कार्यक्रम यामध्ये बिरुदेव विठ्ठल एडके यांनी सहकार्याने गायलेली धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील आणि रात्री 10 वाजता मराठी पत्रकीत हा कार्यक्रम प्रसारित करू. यासह हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा. यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. मैफिल गझल हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो, मैफिल गझल या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेलं परहत सहजत यांची गझल, लता मंगेशकर यांनी गायलेली.

भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांनी गायलेली रवींद्र रावळ यांची गझल आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते भूपिंदर सिंग. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया चंदन दास यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली बशीत बर्थ यांची गझल.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. श्रोते हो, थोड्याच वेळात कार्यक्रम नाचू कीर्तनाचे रंगी हा.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.

0: आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
0: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
4: पांढरे डाग, केस गळती, केश रोपण, पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग, किलोइड अर्थात त्वचेवरील व्रण, अनावश्यक केस, गोंदण, टक्कल पडणं यासारख्या त्वचा रोगावर अत्याधुनिक पद्धतीने लेसर ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर ढेपे स्किन सिटीच्या डॉक्टरांची टीम धाराशिवला येणार आहे. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या देवगुडे किराणा दुकानाच्या वर, धाराशिव. आजच नाव नोंदवा. 98 90 22 55 66. भारतातलं सर्वात प्रगत लेसर सेंटर स्किन सिटी.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

भगवंत प्राप्तीचे जे अनेक विध भक्तीचे प्रकार सांगितले जातात त्यात सख्य म्हणजेच मैत्री हा आठवा प्रकार सांगितला जातो. किंबहुना समर्थ असं म्हणतात

याच्या उलट वैर केल्यानं कार्य बिघडत। हे खरं की खोट हे जाणवत्यानं स्वतःशीच पडताळून पाहावं। अर्थात मैत्री ही कार्य करणारी आहे हे कोणालाही पटेल। म्हणूनच जगात शक्यतो मित्रभाव वाढवावा। ज्यांचा अभंग आपण घेतला त्या नामदेवांची दासी जनाबाई आपल्या अभंगात सख्य करा असेच सांगतायत। तेव्हा सख्य, मैत्री, बंधुता हे शब्द जरी वेगवेगळे असले ना तरी व्यवहारात ते एकाच अर्थी वापरले जातात। याच संदर्भात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणतात,

सर्व प्राणी मात्रांच्या बरोबर निर्वैर होणं यासारखं उत्कृष्ट साधन नाही. अगदी याच प्रमाणे परमेश्वराशी सख्य करा, त्याच्याशी मैत्री करा, म्हणजे मग सारे विश्व तुमच्याशी सख्य करेल. मग प्रश्न असा पडतो की कोणत्या ईश्वराशी मैत्री करायची? तर साने गुरुजी असं म्हणतात

सर्व चराचरात व्याप्त असलेल्या या ईश्वरी अंशाशी मैत्री करा, कारण तो ईश्वर सर्वत्र आहे। या जगातील सर्व प्राणी मात्रांशी मैत्री करा। कविवर्य कुसुमाग्रज नाही का सांगत,

असा हा विश्वात्मक परमेश्वर, तेव्हा त्याच्याशी आपण मैत्री करावी। ही मैत्री आपल्याला केव्हा करता येईल? जेव्हा जेव्हा आपण करत असलेलं कर्म ईश्वरी कार्य म्हणून आपण करणार आहोत। म्हणजेच काय, तुकाराम महाराजांना एकदा एका शेतकऱ्यानं कामाचा मोबदला म्हणून ऊसाची मोळी दिली। त्यांना आनंद झाला, घरी न्यावी, मुलं बाळ ऊस खातील। पण घराजवळ आल्याबरोबर इतर शेजारची मुलं भोवती जमली, ऊस आणला म्हणून नाचायला लागली। महाराज मनाशी म्हणाले, अरे ही सुद्धा सगळी माझीच मुलं नाही का? लगेच ऊस त्यांना वाटून दिला। हे निरपेक्ष प्रेम सर्वांवर करता येणं, यालाच परमेश्वरी प्रार्थना म्हणतात, त्यालाच परमेश्वरही प्रसन्न होतो। असा जीवनाकडे आनंदीमय दृष्टिकोन ठेवायला हवा। हा आनंद परोपकारासाठी ज्याचं जीवन आहे त्याच्या जीवनात दिसतो।

सत्व रज तम या त्रिगुणांनी सर्वत्र जगत भरलेलं आहे. माणसाचं मनही या तीन गुणांनी भरलेलं आहे. त्याचा उपयोग कसा केला जातो त्यावरच ते अवलंबून आहे. जेवायला बसलं तर ताटात माती घातलेली कुणाला चालणार नाही. वास्तविक ताट ती भांडी त्या मातीनंच स्वच्छ केलेली असतात. मानवी जीवनाचं हे भांडही आपल्याला असंच तामस आणि राजस गुणांनी घासून परमेश्वराला समर्पण करण्यासाठी तयार करायचंय. अशी उच्च आकांक्षा जर अंतःकरणात निर्माण झाली तर परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं व्हावं त्याप्रमाणे सर्व वृत्ती बदलतात. कालच्या रात्री युवराज पदाच्या अभिषेकाची तयारी चालू असतानाच आता सकाळी वल्कल नेसून वनात जायचं असं कळलं तरी सुद्धा रामचंद्रांच्या मनात कैकई विषयी क्षणमात्र मलिनता आली नाही. द्वेषाचा तरंगही उठला नाही. त्या असीम प्रेममय रामाचे आपण वारस आहोत. एवढंच कशाला जीवनात अनंत यातना सतत होणारा छळ. अवघ्या 8व्या वर्षीच ज्यांच्यामुळं माता पितरांना देह गंगारपण करावा लागला तरी त्या समाज मनाशी त्या जीवांशी कुठेही वाकडेपणा न येऊ देता किंबहुना त्यांच्यासाठीच विश्वात्मक देवाजवळ ज्यांनी प्रसादरूपी मागणं मागितलं त्या ज्ञानदेवांनी तर सांगितलं

प्रभू, अरे मला द्यायचंच असेल तर एकच दे, दुष्टांचा वाकडेपणा नाहीसा होऊ दे आणि त्यांना सत्कर्म करण्याची इच्छा निर्माण होऊ दे, स्वधर्म रूपी सूर्याची पहाट होऊ दे आणि प्राणी मात्रांना या भूतदयेला एकमेकांविषयी प्रेम निर्माण होऊ दे। त्या ज्ञानोबांच्या भूमीचे आपण वारस आहोत, मग आपण तर जगावर प्रेम या समाज मनाशी मैत्रीचं नातं दृढ करायला नको का? आणि समाजाशी मैत्री म्हणजेच काय?

साधलं जनाबाई म्हणतात त्याच्यावरतीच विश्वकृपा होणार. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यात तहानलेलं गाढव जनाथांना दिसलं. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ त्याला पाणी पाजलं आणि जीवनदान दिलं. अर्थात त्या करण्यामागे मी करतोय ही भावना मात्र मुळीच नाही, कारण प्रभूची लेकरे सारी प्रभूला प्रियती झाली हे त्यांनी जाणलं म्हणूनच ते एकनाथ झाले. तेव्हा प्रत्येकानं चारी

प्रत्यक्ष विश्व बंधुत्वाचे नाते ज्यांनी स्वतःच्या आचरणातून सांगितलं त्यांच्या जीवनातील प्रसंग आपण आख्यान रूपाने पाहूया। जनाबाई असं म्हणतात,

जवळजवळ 750 वर्षापूर्वीची घटना. वर्णाश्रमाची आणि आचार धर्माची कठोर चौकट महाराष्ट्राच्या जनजीवनाच्या विकासाला खीळ घालून बसली होती. काहीतरी अतर्क्य घडायला हवं होतं. कुणीतरी ही कोंडी फोडायला समोर यायला पाहिजे होतं.

आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे अशी घटना घडली. आळंदीच्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांनी एकदा स्वीकारलेला संन्यास धर्म सोडून पुनश्च गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि सारे आळंदीचे ब्रह्मवृंद धर्म बुडाला म्हणून आक्रंदन करू लागले. संत

ती मंडळी थांबली नाही तर त्यांना गावाबाहेर राहायला सांगितलं. अर्थात विठ्ठल पंत ही शास्त्र जाणणारे होतेच, त्यामुळे आपल्या या कृत्यानं आपल्याला काय प्रायश्चित्त मिळणार याचा त्यांनी अंदाज बांधला होता. परंतु होणारा छळ सतत वाढतच जात होता. केवळ गुरूंची आज्ञा आणि ईश्वरी इच्छा म्हणून ते सारा त्रास सहन करीत होते. आणि अर्थात हळूहळू ईश्वरी कृपेचा वर्षाव विठ्ठल पंतांच्या घरामध्ये होऊ लागला. काय घडलं

साक्षात गौरीहराचा अवतार म्हणून निवृत्तीनाथ, महाविष्णूंचा अवतार म्हणून ज्ञानदेव, तर ब्रह्मदेवांच्या रूपाने सोपानदेव अर्थात मुक्ताईच्या रूपाने या तिघांबरोबर चित्कलाही खेळू लागली। मुले हळूहळू मोठी होऊ लागली। संन्याशाची मुलं म्हणून समाजाकडून त्यांची अवहेलना होऊ लागली। आपल्या बलिदानानं ही कोंडी सुटेल म्हणून एके दिवशी रात्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवींनी देहांत प्रायश्चित्त घेतलं। अर्थातच यापूर्वीच ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना गहनी नाथांचा कृपा वर्षाव निवृत्ती नाथांवर झाला होता। तोच कृपेचा वर्षाव गुरुंच्या आज्ञेनुसार माता पित्यांच्या देहावसनानंतर एका शुभ मुहूर्तावर त्यांनी ज्ञानदेवांना दिला। इतिहासात सुवर्ण अक्षरांनी एक नवीन पान लिहिलं जाऊ लागलं।

एकीकडे या महानुभाव भावंडांसाठी अमृताचा सागर पसरला होता, तर दुसरीकडे त्याच अमृताच्या सागरात सनातनांच्या बुरसटलेल्या वृत्तीचा वडवाना भडकला होता। मौंजी बंधनाचं वय झालं तर आळंदीकर विद्वत जनांकडून न्याय मिळेना, मग वाट कशाची? तर वाट फक्त निमित्ताची।

करतानाच समाजासाठी त्या विश्वात्मक देवाजवळच मागणं मागितलं की देवा द्यायचं असेल तर मला एकच दे. समाजातील या सर्व घटकांना एकमेकांच्या बद्दल प्रेमभाव निर्माण होऊ दे. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, ईश्वरी अंशाशी या सख्य होऊ दे. आणि तोच धागा नंतरच्या सर्व संतांनी पाळला. म्हणूनच जनाबाई आपल्या पूर्वरंग पदामध्ये असं सांगतायत, ज्या

मैत्र जीवांचे याविषयी शुभांगी चिंचाळकर यांचं कीर्तन आताच आपण ऐकलं. नाचू कीर्तनाची रंगी या कार्यक्रमामध्ये. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा प्रथम ऐकूयात जाहिरात संदेश

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया. वीज

0: जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळ्या यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्री

0: यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8 दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता म्हणजे प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनल मधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स हे भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्यात जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झाला.

0: तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती, पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते, बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झालेत त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमी कंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म त्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमी कंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,

0: या दृष्टीने दोन बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.
2: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत घर शिवार हा कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घरशिवार या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948.

भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ड्रॅगन फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी शर्मिला प्रवीण मुंडे यांची पल्लवी निपाणेकर यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार मंडळी. मंडळी, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, परंपरागत शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देत कमी पाण्यात आणि चांगल्या उत्पन्नासह यशस्वीपणे घेतलं जाणारं एक महत्वाचं फळपीक म्हणजे ड्रॅगन फ्रूट. या फळाला बाजारपेठेत मोठी मागणी असून आरोग्यदायी गुणधर्मामुळे ग्राहकांचा त्याकडे वाढता कल दिसून येत आहे. आज आपल्या सोबत आहेत एक कष्टाळू आणि प्रगतशील महिला शेतकरी भगिनी, ज्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीतून केवळ आर्थिक प्रगतीच नाही तर इतर शेतकऱ्यांसाठीही आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या अनुभवातूनच आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड, व्यवस्थापन, खर्च, उत्पन्न आणि बाजारपेठ याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. या शेतकरी महिला भगिनी आहेत सौ शर्मिला प्रवीण मुंडे.

0: मुक्काम पोस्ट धाराशिव, तालुका जिल्हा धाराशिव। नमस्कार शर्मिला ताई।
1: नमस्कार ताई।
0: कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
1: धन्यवाद
0: ताई। सुरुवातीला आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की तुमचं माहेरी शेती होती का, माहेर कुठला आहे?
1: माझं माहेर आहे शिंगोली आणि माझ्या वडिलांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केली होती। दुसऱ्या वर्षी त्याचं उत्पन्न भरपूर झाल्यामुळे त्याची छटणी केली आणि छटणी केल्यानंतर त्याचं रोप तयार केलं होतं ड्रॅगन फ्रूटचं। आणि नंतर रोप तयार केल्यानंतर त्यांचं असं म्हणणार की तुम्ही पण ड्रॅगन फ्रूटची शेती तयार करा आणि हे जे रोप तयार केलेलं आहे त्याला तुम्ही लावू शकता। नंतर ते रोप आम्ही लावलं इकडं।
0: म्हणजे वडिलांच्यातले आयते रोप तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे शेतात
1: आणले।
0: ताई लग्न अगोदर शेतात कधी गेलात का वडिलांच्या?
1: नाही,
0: म्हणजे लग्नानंतरच शेतीत काम शिकलं। काम शिकताना आता पहिल्यांदा कुठलंही काम करायचं म्हणलं की थोडी अडचण येते किंवा आपल्याला येत नाही, तसं शेतात झालं का बरं? तुम्हाला
1: अडचण कुठली येऊ दिली नाही।
0: म्हणजे ड्रॅगन फ्रूट निवडण्यामागे तुमच्या वडिलांकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली?
1: त्यांची प्रेरणा भेटली, हो, त्यांचं बरंच सहकार्य भेटलं।
0: ड्रॅगन फ्रूट असं कुठल्या जमिनीत चांगलं येईल बर, लागवड कुठं करावी?
1: जमीन त्याला कशी पण असेल चालते, फक्त शेण खताचा वापर केला पाहिजे, सेंद्रिय खत, त्यामुळे शेती चांगली होऊ शकते।
0: आणि तिथं ड्रॅगन फ्रूट लावायच्या अगोदर शेणखत टाकायचं?
1: हो, शेतीचं पूर्ण नांगरण ट्रॅक्टरने भुंडावडते, त्याची मशागत करायची, भुंडावडायचा आणि ते परत 2 फूट खाली पोल डाऊन 4 फूट वरी असं 6 फुटाचा पोल आहे, तो त्यात रोवून त्यात 6 फुटाचा पोल वर घेतल्यानंतर साईडने 4 रोपं लावतात।
0: आणि अंतर किती ठेवावं लागेल?
1: अंतर 10 फुटाचं आहे
0: प्रत्येक रोपात। 10 फूट?
1: हो, 10 फुटाचं अंतर।
0: एका पोलला 4 रोपं का?
1: हो, एका पोलला 4 रोपं।
0: आणि नंतर ती गोल टायर
1: वरती नंतर गोल रिंग येते।
0: हा, रिंग
1: सिमेंटची।
0: ती किती? 1 वर्षानंतर का?
1: ते 1 वर्षानंतर।
0: साधारण किती दिवसात येते बरं ड्रॅगन फ्रूट?
1: 9 ते 10 महिन्यात ड्रॅगन फ्रूट लागलं होतं।
0: आणि तोडायला कधी आलं?
1: तोडायला लगेच 11 महिन्यात।
0: होय का?
1: हो,
0: म्हणजे 1 वर्षात
1: केल्यापासून ते सहसा 12 म्हणजे 1 वर्षानेच लागतं, पण आमची मेहनतीमुळे ते 9 ते 10 महिन्यात तोडणी आली होती।
0: आणि रोप आयते होते तुम्हाला?
1: हा, रोप आयते होते।
0: किती एकर आहे बरं ड्रॅगन तुमचं?
1: 1 एकर आहे।
0: 1 एकर?
1: हो।
0: आणि पाण्याचं कसं नियोजन केलं ड्रॅगन फ्रूटसाठी?
1: ठिबक सिंचनाद्वारे।
0: बोरचं पाणी आहे की विहिरीचं?
1: हो, बोरचं आहे।
0: पुरतंय का उन्हाळ्यात?
1: हो, पाणी भरपूर आहे।
0: शेती किती एकर आहे?
1: शेतीत पूर्ण 3 एकर आहे।
0: आणि ड्रॅगन सोडून दुसरं काय आहे?
1: ऊसाचं पीक आहे 2 एकर।
0: तिकडं आणि इकडं एका बोरचं पाणी पुरते?
1: बोरचं पाणी।
0: ड्रॅगनला कळी कधी लागते आणि फळधारणा वाढण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल बर?
1: ड्रॅगनला पावसाचा जो मौसम असतो ना, त्यावेळेस कळी लागते। कळी लागली की 1 महिन्यानं त्याचा फुलोरा चालू होतो, 1 ते 45 दिवसांनी त्याचं फळ बाहेर पडतं, तोडणीला येतं।
0: ताई आणखी एक विचारायचं राहिलं की लागवड कुठल्या महिन्यात केलेली योग्य राहते, म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात?
1: ड्रॅगन फ्रूटची लागवड जून ते जुलै मध्ये सुरुवात करावी लागते,
0: म्हणजे पावसाळ्याच्या
1: सुरुवातीला।
0: त्यामुळे ती पीक चांगले येत असं?
1: हो,
0: पावसाचं पाणी,
1: पावसाच्या पिकाने ते ड्रॅगन फ्रूट असं मोठं व्हायला लागत।
0: किती म्हटलं तरी पावसाच्या पाण्याने जसं पीक वाढतंय तसं वरून दिलेलं पाण्याचा थोडा फरकच पडतो।
1: फरक पडतो ना।
0: शर्मिला ताई, कुठलंही पीक म्हटलं की रोग कीड आलेच,
1: हो,
0: तर ते ड्रॅगन फ्रूट
1: त्यासाठी आम्ही 250 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम कापूर आणि 1 पंपाला दलदल ताक ह्याची फवारणी करतो।
0: सेंद्रियच?
1: हो, सेंद्रियच।
0: आणि रासायनिक?
1: रासायनिक काहीच वापरत नाही,
0: पूर्ण सेंद्रिय।
1: पूर्ण सेंद्रिय आणि बुडाला पण शेण खताचा वापर करतो।
0: आता तुमचं 1 एकर ड्रॅगन फ्रूट आहे म्हणून सांगितलं, तर 1 एकर ड्रॅगन फ्रूट म्हणजे लावण्यासाठी किंवा त्याचं उत्पादन येईपर्यंत किती खर्च येतो बरं अंदाजे?
1: सुरुवातीला आम्ही 2021 मध्ये सुरुवात केली होती लागवडीची, पहिल्या वर्षी 5 लाख रुपये खर्च आला होता। हो।
0: आणि उत्पादन?
1: उत्पादन पहिल्या वर्षी 3,95,000 झालं होतं। हो, दुसऱ्या वर्षी 5 लाख असं झालं होतं।
0: एकदा लागवड केली की आपल्याला हे पीक किती वर्ष साधारण घेता येते?
1: साधारणतः 25-30 वर्ष चालत।
0: ऊस कसं आपलं 3 वर्ष जास्तीत जास्त, तसं हे ड्रॅगन 25-30 वर्ष
1: चालत।
0: म्हणजे सुरुवातीला जरी

0: 4-5 लाख खर्च आला तरी 25 वर्ष तरी कमीत कमी
1: हो
0: निश्चिंत राहतो आपण लागवडीसाठी.
1: 5 ते 10 वर्षांनंतर 12 ते 13 लाखाची होते.
0: निघणारं उत्पन्नाचं प्रमाण वाढत जात. ड्रॅगन फ्रुट्सच्या एका झाडाला पहिल्या वर्षी साधारण किती फळं येतात?
1: पहिल्या वर्षी साधारण 10 ते 12 टन एका वेळेस निघतो माल. 6 महिन्याचा लाट असतो ना तो.
0: हो, 6 महिने फळ येत राहतो.
1: 6 महिने येत राहतं. मग एका वेळेस 10 ते 12 टन माल निघतो एका वेळेस.
0: बापरे, भरपूर उत्पन्न आहे.
1: भरपूर.
0: हे निघालेलं उत्पन्न विक्रीसाठी कुठली बाजारपेठ निवडली तुम्ही?
1: सोलापूर मार्केट किंवा बार्शी मार्केट. आपल्या इथं पण चालतं मार्केटला.
0: आता कसं होतंय, आंबा तोडून आणला तरी डायरेक्ट आपण विकायला नेत नाही, पिकू देतो त्याला घरात. त्याची साठवणूक वेगळी असते, कांद्याची साठवणूक वेगळी. तसं हे ड्रॅगन साठवला जातो का डायरेक्ट मार्केटलाच नेला जातो?
1: ह्याला 15 ते 20 दिवस काहीही होऊ शकत नाही. घरात साठवून जरी ठेवलं का 15-20 दिवस काहीही होऊ शकत नाही.
0: त्याला वेगळं साठा वगैरे काही करायची गरज नाही. 20 दिवस
1: असं कलर येतो,
0: लाल कलर.
1: लाल कलर येतो.
0: गुलाबी शेड आणखीन चांगले. म्हणजे 15 दिवस जरी म्हटलं तरी चांगले ना. मग भरपूर दिवस,
1: भरपूर दिवस टिकतात ते.
0: तरी बऱ्याच शेतकऱ्यांना, आता तुमच्या वडिलांकडे ड्रॅगन फ्रूट लावलेलं होतं त्यामुळे थोडा अनुभव तुम्हाला होता ड्रॅगनचा. पण एखादा शेतकरी, आता आपल्या एखाद्या शेतकऱ्यांना नवीन ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची, तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल?
1: ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना जमीन चांगली मशागत करून त्याला नांगरण करून तळू द्यायची उन्हामध्ये. आणि त्यानंतर मशागत चांगली करून ट्रॅक्टरने भुंडा तयार करून त्याची लागवड करावी. आधी जमीन तळू देऊन नंतर त्याची ट्रॅक्टरने मशागत करावी, नांगरण करावं, मोगडं करावं आणि नंतर त्याचा भुंडा तयार करावा आणि त्या ड्रॅगन फ्रूटची रोपाची लागवड करावी. ते पीक आपल्याला 15 ते 30 वर्ष ठेवायचं आहे, त्यामुळं ते पीक चांगलं राहील.
0: ड्रॅगन मध्ये सुरुवातीला काही आंतरपीक घेतले का तुम्ही?
1: ड्रॅगन मध्ये आम्ही आंतरपीक कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, लसूण आणि मिरचीची लागवड घेतली होती आंतरपीक
0: पहिल्या वर्षी.
1: हो.
0: आणि पीक चांगले आले?
1: पीक छान आले होते.
0: आता?
1: आता पण आहे सुरुवात.
0: आहे का?
1: हो.
0: म्हणजे दरवर्षी तुम्ही त्यात आंतरपीक
1: घेता? दरवर्षी घेतो आम्ही.
0: खूप छान. ताई, ताई, हे ड्रॅगन फ्रूट शेती करताना असं एकट्याच्या जीवावर तर शेती करता येत नाही.
1: हो.
0: आणि मजूर लागतात बऱ्याचदा शेतात, मजुराची टंचाई निर्माण होते. तर तुम्हाला घरच्यांची कशी मदत होती बरं शेतात काम करताना?
1: घरी म्हणलं तर आम्ही, मी, माझे पती प्रवीण, माझा मुलगा वैभव, असं जास्त करून तर आम्ही तिघांनीच जास्त मेहनत घेतली. मजूर जास्त लावत नाही. हो.
0: घरच्या घरी?
1: घरच्या घरीच करतो.
0: तुम्हाला मुलाची पण साथ?
1: साथ. हो.
0: किती मुलं आहेत तुम्हाला?
1: मला 2 मुले आणि 1 मुलगा आहे. मोठी स्टेडियम झाले तिचं. मुलगा आता जॉबला आहे पंढरपूरला आणि बारकी जी आहे ती पुण्याला आहे, जॉब करते.
0: आता तुम्ही तर महिला शेतकरी भगिनी आहात, मग शेतात दररोज जावंच लागत. पण ही शेती करताना मुलांचा अभ्यास, घरातलं काम, परत शेतातलं काम, हा समन्वय कसा साधला?
1: मी एकटीच करत होते मी पूर्ण आणि शेतातलं पण.
0: आणि मुलांचा अभ्यास?
1: मुलांचा अभ्यास मुलांनी केला. त्यांना सपोर्ट मीच देत होते सगळं.
0: हो. मुलांना जाणीव होती आईच्या कामाची, वडिलांच्या कामाची?
1: जाणीव होती.
0: ताई, ड्रॅगन फ्रूट लावायच्या अगोदर तुमच्या शेतात कुठले उत्पन्न घेत होतात तुम्ही?
1: आम्ही ड्रॅगन फ्रूट लावायच्या अगोदर गहू, ज्वारी, ऊसाचं पीक घेत होतो.
0: नंतर ड्रॅगन फ्रूट?
1: नंतर ड्रॅगन फ्रूट. हो. 2021 मध्ये ड्रॅगन फ्रूट आणलं. 2021 ला लागवड झाली आणि नंतर त्याची मशागत आम्ही घरच्या घरीच करत होतो. माझ्या मुलांचं, माझ्या पतींचं, त्याचं सहकार्य, त्यांचं तिघं दोघांचं पण सहकार्य आहे आणि तिसरी आणि मी. मशागत सुरुवात झाली 2021 मध्ये. नंतर 22 ला 9व्या महिन्यातच त्याला फळाची सुरुवात झाली. फळाची सुरुवात झाल्यानंतर त्याची, त्याला फळ 1-12 महिन्यांनी लागते, पण आम्ही 9 महिन्यातच त्याचं फळ तोडणीला आणलो. आम्ही घरच्या घरीच कष्ट करतो. जास्त म्हणजे रोजगारी आम्ही लावतच नाही, घरच्या घरीच कष्ट करतो.
0: त्यामुळे मजुराचे द्यायचे पैसे
1: वाचतात ते. आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यापासून आम्ही हे शून्यातून निर्माण केलेलं आहे.
0: कष्टातून कष्ट केलं की फळ नक्कीच मिळते. शेती म्हटलं की अगोदर आपल्याला कष्टच करावं लागतं
1: आणि आम्हाला शेतीची आवड आहे.

0: आलेलं उत्पन्न आपल्याला दिसतंय बाबा ह्यांच्या ड्रॅगन फ्रूटचं एवढं उत्पन्न आलंय, पण त्यासाठीच कष्ट पण तेवढंच आहे. तरी आता हा महिला सप्ताह चालू आहे, तर जाता जाता आपल्या महिला शेतकरी भगिनी ज्या आपली मुलाखत ऐकतायत, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल बर?
1: महिलांनी पण शेतीकडेच वळावं, तीच केल्यानं चांगली प्रगती होते. शेतीत कष्ट करायचं म्हणजे बायकांना नको वाटते, जास्त म्हणजे नोकरीवरच भर आहे आता महिलांचा. शेतीत तुम्ही जेवढं कराल तेवढं नोकरी सारखं उत्पन्न म्हणजे जास्त भेटेल
0: हो
1: नोकरीपेक्षा. आणि महिलांनी जोड व्यवसाय जरी केला तरी नक्कीच यश येते. आणि शेण खताचा जास्त वापर म्हणजे आमच्याकडे गिर गाय आहे आणि ते गिर गायचं आम्ही एकाच गायचं म्हणजे शेण खताचा वापर करतो पूर्ण शेतीला, त्याचा आम्हाला फायदा पण आहे.
0: आणि गिर गायचं दूध पण खायला घरी
1: हो ते पण प्रोटीन युक्त आहे.
0: आणि खूप छान ताई आपण आज इथं आलात आणि आपल्या आकाशवाणीच्या शेतकरी बांधवांना एवढी छान माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद ताई.
1: धन्यवाद ताई.
0: मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आताच आपण ड्रॅगन फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी धाराशिव येथील प्रयोगशील महिला शेतकरी शर्मिला प्रवीण मुंडे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यातील आपलं आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग चौथा. आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर गोविंद पाकले.
2: नमस्कार. आज आपण कार्यक्रमात उन्हाळ्यात घ्यावयाची लहान मुलांची काळजी याबद्दल विचार करणार आहोत. उन्हाळ्यात शाळांना ऑफिसला सुट्टी असल्यामुळे फिरणे, बाहेरगावी जाणे इत्यादी कार्यक्रम होत असतात, पण याच काळात उष्णतेमुळे व दूषित पाण्याने वेगवेगळे आजार होण्याचा जास्त धोका असतो. लहान मुले व वृद्ध व्यक्तींना या आजारांचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांना या आजारापासून वाचवणे व त्यांचे आरोग्य चांगले राखणे आवश्यक असते. उन्हाळ्यात आंबे, टरबूज, खरबूज, द्राक्षे इत्यादी फळे मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. ठिकठिकाणी सरबत, ज्यूस सेंटर उघडलेले असतात, पण या पेय पदार्थांवर माशा, धूळ बसून घाण पसरण्यास मदत होते. तसेच दुकानदार भाज्यांवर घाण पाणी शिंपडून अजूनच त्याला दूषित करत असतात, त्यामुळे रोग पसरण्याची शक्यता असते. उन्हापासून वाचण्यासाठी सामान्य व्यक्ती बर्फ, आईस्क्रीम, ज्यूस, कुल्फी यांचा वापर दैनंदिन व्यवहारात करत असतो, परंतु त्यामुळेच आपले स्वास्थ्य बिघडत असते, कारण त्यावर असलेल्या घाणीमुळेच रोग पसरण्याचा संभव असतो. बाहेर फिरायला गेल्यानंतर आपण फेरीवाल्यांकडून आईस्क्रीम इत्यादी पेय पदार्थ घेत असतो, पण अशा वेळी जर बरोबर लहान मुले असतील तर पाणी वा इतर पदार्थ आपण घरूनच बांधून घेऊन गेलो तर या रोगांपासून आपण लहान मुलांना वाचवू शकतो. पिण्याचे पाणी घरूनच बाटलीत घेऊन जावे. बिस्किट किंवा सँडविच बरोबर घेतलेले बरे. यात्रा करताना पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकण्यास विसरू नये. बाहेरून घेतलेल्या बर्फाचा वापर अशा वेळी कदापि करू नये. थंड पाण्यासाठी आपल्या घरच्या पाण्याच्या बाटलीला आईस बॉक्समध्ये ठेवावे, जेणेकरून ते पाणी थंड होईल व असे थंड पाणी आपण पिऊ. लहान मुलांसाठी उकळून थंड केलेल्या पाण्याचाच वापर करावा. बाहेर जाताना लहान मुलांसाठी दुधाचीही सोय घरूनच करून घ्यावी. अशा प्रकारे पेय पदार्थांची सावधानी घेतली नाही तर डिसेंट्री, डायरिया, टायफॉइड इत्यादी आजार लहान मुलांना होऊ शकतात. डायरिया व डिसेंट्री मध्ये लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. अशा वेळी उकळून थंड केलेले पाणी त्याला ORS टाकून किंवा साखर, मीठ, लिंबू टाकून वारंवार देत राहावे. त्यामुळे त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तांदळाचे धुवन किंवा मूग डाळीचे पाणीही पिण्यास द्यावे. लहान मुलांना अशा वेळी त्याचा रोजचा आहार थोड्या प्रमाणात द्यावा. 1 ते 1.5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मातेचे अंगावरचे दूध वारंवार पाजणे आवश्यक आहे. लहान मुलांना घालण्यासाठी सुती कपडे वापरावेत. त्यांना दुपारी उन्हात खेळू अगर फिरू देऊ नये. बाहेर जायचेच असेल तर संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर घेऊन जावे. दिवसभरात त्यांना लिंबू सरबत, नारळ पाणी देत राहावे, जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहील.

मंडळी आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत आत्ताच आपण डॉक्टर गोविंद पाकले यांनी सांगितलेल्या उन्हाळ्यातील आपलं आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त

धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 23 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्याचं कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती स्वच्छ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 57% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 42% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 21 किलोमीटर वेगानं वायव्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा होता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 23 मे 2026 साठीचा हवामान अंदाज.

बरं तर मंडळी, यासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घरशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत FM 101.3 MHz वर. रात्रीचे 8 वाजले आहेत.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: आई,

0: अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
3: संपर्क 83 798 64 555.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे

0: श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत. आकाशवाणी
1: धाराशिव केंद्र. रात्रीच्या 8:05 होत आहेत. मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर

0: संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुक चे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन दोन डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनअधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत FM 101.3 MHz. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. थोड्याच वेळात लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.

0: खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: श्रोते हो, आता ऐकूयात लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये महादेव अंबादास कसबे आणि सहकार्यांनी गायलेली देवीची गाणी.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100%

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कहो ना प्यार हे या चित्रपटासाठी इब्राहिम अश्क यांचे गीत, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं. संगीतकार आहेत राजेश रोशन.

बॉम्बे या चित्रपटातील ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं महबूब यांचं गीत आपण ऐकलं चित्रा यांच्या आवाजामध्ये. बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
2: आकाशवाणीच्या कर्णमधुर लहरीने होते सुरुवात मंगल धुनांची. मन करुणी प्रसन्न ऐकूया भक्ती संगीत. ऐकायला विसरू नका भक्ती संगीताचा कार्यक्रम दररोज सकाळी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. राजा या चित्रपटातील संगीतकार होते नदीम श्रवण. श्रोतेहो कार्यक्रमामध्ये आता ऐकूया बरसात या चित्रपटासाठी समीर यांचं गीत, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं, सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं.

हरिहरन यांनी चित्रा यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं लवबर्ड या चित्रपटातील. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया कुछ तुम कहो कुछ हम कहे या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं.

केके यांनी गायलेलं साया या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया अजय या चित्रपटासाठी समीर यांचं गीत. कुमार सानू अलका याज्ञिक यांच्या आवाजामध्ये, संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

आणि श्रोते हो, या बॉलिवूड धमाका या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात आशिकी टू या चित्रपटातील अंकित तिवारी यांचं गीत, माफ करा, अंकित तिवारी यांनी गायलेलं संदीप नाथ यांचं गीत. या गीताबरोबरच आजचा बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.